मी एआरमध्ये गेली 22 वर्ष काम करतो आहे. सुरुवातीला देवराईचं संरक्षण करणे, त्याच्यामध्ये जे दुर्मिळ जे वृक्ष आहेत त्याचा आम्ही सर्वे केलेला. त्याच्यानंतर जे बेड्याचे जी झाडं होती ती बाबा किती आहेत, त्याच्यामध्ये नेस्टिंग साईट आहे का, ह्याचा आम्ही सर्वे करून त्याचा डेटा गोळा करून त्याचा एक रिपोर्ट तयार केला. त्याच्यानंतर आपली जी देवराटी आहे ती फक्त हिरवे पुंजकेच फक्त देवराटी जे दिसतात, बाकी जे जंगल आहे

0: काही लोक मुंबईला राहतात, काही लोक पुण्याला राहतात, आम्ही इथं एक ते दोघं जण राहतो. आणि बाबा मग यांची इतर लोकांची जबाबदारी कोण येणार? तर आम्हीच घेतो, बाकी काय याच्यात प्रॉब्लेम नाही आहे, हे आपण जंगल करूया. मग त्यांनी असा प्रश्न केला की हा करार किती वर्षाचा असणार आहे? तर म्हटलं हा सुरुवातीला 5 वर्षाचा करार असणार आहे, त्याच्यानंतर 5 वर्ष झाल्यानंतर एकरी तुम्हाला आम्ही तेव्हा आम्ही 2500 रुपये देऊ.
1: आपल्या याच्यामध्ये बदल संस्थेच्या याच्यापण गेल्यापासून जंगल वाचलं, परत आपल्याला लोकांना पैसे भेटले आणि चांगल्या प्रमाणात हे जंगल राखल्या गेलं म्हणून संस्थेकडून म्हणून आम्हाला फायदा झाला.